0: अपतीत काना करता मने दिली मिली बोंडा
1: करता मने ताई मारी बोंडा जागमी जगता काना करता मने दिली मिली बोंडा
0: कदाता माने ताई मारी बोंडा जा बसंत काना